0: ਅਤੇ ਬਾਕੀ ਜੋ ਵੀ ਹੋਊਗਾ ਉਹ ਤੁਹਾਨੂੰ ਕੱਲ੍ਹ ਨੂੰ ਜਿਹੜਾ ਬਾਹਰ ਆ ਕੇ ਉਹ ਮੀਡੀਆ ਦੇ ਨਾਲ ਜਿਹੜਾ ਉਹ ਸੰਵਾਦ ਜਿਹੜਾ ਉਹਨਾਂ ਦਾ ਹੋਊਗਾ ਉਹਦੇ ਵਿੱਚੋਂ ਦੱਸ ਦੇਣਗੇ। ਸੋ ਸਾਡੇ ਸਾਰੇ MLA ਸਾਡੇ ਮਿਨਿਸਟਰ ਜਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਵੀ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਬੁਲਾਇਆ ਗਿਆ, ਕੁਛ ਮਿਨਿਸਟਰ ਇੱਦਾਂ ਦੇ ਨੇ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸਿਰਫ ਲਿਖਤੀ ਦੇ ਵਿੱਚ ਆਪਣਾ ਪੱਖ ਸਪਸ਼ਟ ਕਰਨ ਲਈ ਕਿਹਾ ਗਿਆ, ਉਹ ਲਿਖਤੀ ਦੇ ਵਿੱਚ ਦੇ ਕੇ ਆ ਜਾਣ।
1: ਜੋ ਹਮਨੇ ਕਾਨੂੰਨ ਬਣਾਇਆ, ਹਮਾਰੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਥੀ ਕਿ ਸਖਤ ਸੇ ਸਖਤ ਸਜ਼ਾ ਮਿਲੇ ਉਨ ਲੋਗੋਂ ਕੋ ਜੋ ਹਮ ਆਪਸ ਮੇਂ ਲੜਤੇ ਹੈ ਤੋ ਕੋਈ ਬਾਤ ਨਹੀਂ ਉਸਕੇ ਧਾਰਾ ਲਗਤੀ ਹੈ, ਪਰ ਗੁਰੂ ਸਾਹਿਬ ਨੇ ਕਿਸੀ ਕਾ ਕੁਛ ਨਹੀਂ ਵਿਗਾੜਾ, ਵੋ ਤੋ ਏਕੰਕਾਰ ਸੇ ਸ਼ੁਰੂ ਹੁਆ, ਵੋ ਇਹ ਸਭੀ ਮਾਨਸ ਕੀ ਜਾਤ ਸਭ ਹੈ ਏਕ ਕੋ ਪਹਿਚਾਨ ਜੋ ਕੀ ਬਾਤ ਕਰਤਾ ਹੈ, ਤੋ ਉਸਕੇ ਲੀਏ ਉਸਕੀ ਬੇਅਦਬੀ ਕੌਣ ਕਰ ਰਹਾ ਹੈ, ਕੌਣ ਕਰਵਾ ਰਹਾ ਹੈ, ਤੋ ਉਨਕੋ ਸਖਤ ਸਜ਼ਾ ਮਿਲਨੀ ਚਾਹੀਏ, ਤੋ ਇਸਕੇ ਲੀਏ ਹਮ ਆਜ ਜਥੇਦਾਰ ਸਾਹਿਬ ਸੇ ਮਿਲ ਰਹੇ ਹਾਂ।
2: Focus to the other top story we are focusing on. Ketan Agarwal murder investigation has entered a crucial phase with investigators uncovering fresh details about the alleged conspiracy. As per call data records, Sia and Chetan last spoke on the phone exactly 34 minutes before the murder. During this last call, Sia provided Chetan with the final signal regarding Ketan's exact location. Also, both the accused deleted nearly 3 months of chat, backups and voice notes from their phones immediately after committing the crime. Police sources now claim Sia Goyal and Chetan Chaudhary travelled together to Udaipur even before Sia's engagement and are probing allegations that nearly 1 crore rupees taken from Ketan in the name of wedding preparations was transferred to Chetan. The duo is expected to be produced before court as police seek extension of custody.
3: आज सुबह सिया ने बताया, जैसे हम उसको वहाँ पे लेके आए और सीन रिक्रिएशन हो गया है, सिया ने बताया क्या क्या हुआ था, उस हिसाब से हमने सीन रिक्रिएट किया।
4: और क्या सीन रिक्रिएट करने के लिए सिया थी, लेकिन जो विक्टिम है जिसकी डेथ हो गई है उसे रिक्रिएट करने के लिए क्या प्रोसेस किया गया था?
3: उसके लिए हमने उसी वेट का एक स्टैचू बनाया था, उसको हमने किया।
5: या गाडीत बसत नव्हती, त्याच्या भावानं सोहेलनं तिला दंडाला धरून गाडीमध्ये बसवलं। बसवल्यानंतर मी लगेच टाकलो आणि मला रियाच्या आई वडिलांनी म्हणले की सावकाश जावा। मी नंतर सावकाश गाडी नेली, मग ते आऊंदवरनं येत होतो, मग आऊंदला त्यांनी गाडी थांबवली आणि ते सोहेल म्हणला की मला गाणे लावायचेत भया, गाणे लावून द्या। मग मी गाणे लावून दिले त्यांना, ते पुढे येऊन बसला, मागे बसला होता। नंतर मी लोड्यात गेलो, लोड्यात गेल्यानंतर ते म्हणले की गेल्यानंतर मग एक मुलगी आली माझ्यापाशी गाडीपाशी, भया तुम्ही लॉक काढा गाडीचं म्हणले। मी लॉक काढलो गाडीचं, लॉक काढल्यानंतर ते त्यांच्या पर्समधलं काय ते सामान घेतले त्याने, मी मागे बघितलो तर मला खिशामध्ये घातल्यावर दिसलं। नंतर मग मी एवढं काही लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे। मग नंतर ते अर्धा तासानं आले, गाडीमध्ये बसले, बसल्यानंतर मग मला चला म्हणले, मग मी निघालो मुंबई एअरपोर्टला। तिथे गेल्यानंतर ड्रॉप केलो मी, ड्रॉप केल्यानंतर मला त्यांचा कॉल आला, मी एक 200 मीटर गेलो होतो पुढे, भया गाडी तुम्ही मला माझं बॅग राहिले, मला बॅग आणून द्या। मग मी म्हणलो की रिवास घेतो 200 मीटर गाडी, तुम्ही बॅग घेऊन या दादा म्हणलो, तिकडे या म्हणलो चलत। मग त्यांनी 200 मीटर चलत आले, मी 200 मीटर मागे रिवास गाडी घेतली। मग घेतल्यानंतर एक 500 मीटर मी खाली गेलो होतो, त्यांचा लगेच मला कॉल आला की भया माझं पासपोर्ट विसरले गाडीमध्ये, बघा व्हिडिओ कॉल करू तुम्ही। मग त्यांनी नंतर मला व्हिडिओ कॉल केला, व्हिडिओ कॉल केल्यानंतर मग मी त्यांना दाखवलं, ते म्हणले की भया तुम्ही एअरपोर्टला या आणि मला मध्ये येऊन दाखवा।
2: And what looked like a tragic fall at Maharashtra's Lohgarh Fort is now being investigated as a meticulously planned murder. Police sources say the accused, 22-year-old Chetan Chaudhary, spent over 10 hours trying to erase every digital trace of his movements. But the very strategy he believed would protect him is now being used against him. Take a look at this report.
6: What began as a romantic outing to the historic Lohgarh Fort ended in a death that police now believe was anything but accidental. But what makes this case sinister is the alleged planning behind it. A 10-hour attempt to disappear from the digital world, a strategy investigators say that ultimately exposed the accused instead. At 7 in the morning, police say Chetan switched off his mobile data, ensuring that the cell towers would not record his journey towards the Lohgarh Fort. Investigators believe that this

0: Our top story now in the Ketan Agarwal murder investigation has entered a crucial phase with investigators uncovering fresh details about the alleged conspiracy. According to call data records, Sia and Chetan last spoke on the phone exactly 34 minutes before the murder of Ketan Agarwal. During this last phone call, Sia provided Chetan with the final signal regarding Ketan's exact location and the signal before he was to be pushed. Also, both accused deleted nearly 3 months of chat backups and voice notes from their phones immediately after committing the crime. The police sources also claim that Sia Goyal and Chetan Chaudhary traveled together to Udaipur even before Sia's engagement. So they were involved before she got engaged. And the police are now probing allegations that nearly 1 crore was taken from Ketan in the name of wedding preparations and was later transferred to Chetan. The duo is expected to be produced before the court as the police is seeking an extension of custody.
1: आज सुबह सिया को हम सिया ने बताया जैसे हम उसको वहाँ पे लेके आए और सीन रिक्रिएशन हो गया है. सिया ने बताया क्या क्या हुआ था, उस हिसाब से हमने सीन रिक्रिएट किया.
2: और सीन रिक्रिएट करने के लिए सिया थी, लेकिन जो विक्टिम है जिसकी डेथ हो गई है उसे रिक्रिएट करने के लिए क्या प्रोसेस किया गया था?
1: उसके लिए हमने उसी वेट का एक स्टैचू बनाया था, उसको हमने किया.
3: प्रिया गाडीत बसत नव्हती, त्याच्या भावानं सोहेलनं तिला दंडाला धरून गाडीमध्ये बसवलं. बसवल्यानंतर मी लगेच टाकलो आणि मला रियाच्या आई वडिलांनी म्हणले की सावकाश जावा. मी नंतर सावकाश गाडी नेली, मग ते आऊंदवर येत होतो. मग आऊंदला त्यांनी गाडी थांबवली आणि ते सोहेल म्हणला की मला गाणे लावायचेत भया, गाणे लावून द्या. मग मी गाणे लावून दिले त्यांना, ते पुढे येऊन बसला, मागे बसला होता. नंतर मी लोड्यात गेलो. लोड्यात गेल्यानंतर ते म्हणले की, नंतर मग एक मुलगी आली माझ्यापाशी गाडीपाशी, भया तुम्ही लॉक काढा गाडीचं म्हणले. मी लॉक काढलो गाडीचं. लॉक काढल्यानंतर ते त्यांच्या पर्समधलं काय ते सामान घेतले त्याने. मी मागे बघितलो तर मला खिशामध्ये घातल्यावर दिसलं. नंतर मग मी एवढं काही लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे. मग नंतर ते अर्धा तासानं आले, गाडीमध्ये बसले. बसल्यानंतर मग मला चला म्हणले, मग मी निघालो मुंबई एअरपोर्टला. तिथे गेल्यानंतर ड्रॉप केलो मी. ड्रॉप केल्यानंतर मला त्यांचा कॉल आला. मी 200 मीटर गेलो होतो पुढे, भया गाडी तुम्ही मला माझं बॅग राहिले, मला बॅग आणून द्या. मग मी म्हणलो की रिवास घेतो 200 मीटर गाडी, तुम्ही बॅग घेऊन या दादा म्हणलो. तिकडे या म्हणलो चलत. मग त्यांनी 200 मीटर चलत आले, मी 200 मीटर मागे रिवास गाडी घेतली. मग घेतल्यानंतर एक 500 मीटर मी खाली गेलो होतो. त्यांचा लगेच मला कॉल आला की भया माझं पासपोर्ट विसरले गाडीमध्ये, बघा व्हिडिओ कॉल करू तुम्ही. मग त्यांनी नंतर मला व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल केल्यानंतर मग मी त्यांना दाखवलं. ते म्हणले की भया तुम्ही एअरपोर्टला या आणि मला मध्ये येऊन दाखवा.
0: All right, so let's take a look at how Sia and Chetan communicated and finally carried out this horrific murder, this cold-blooded murder of Ketan Agarwal. And now a sit-down gesture was used as the final kill signal. Sia Goyal was to sit down, and that was the signal that Ketan was to be pushed. It was part of a pre-planned coordination between the accused. Remember, they met at a cafe the day before going to the fort, and then they even spoke on the phone just before this. So a sit-down gesture was intended as a timing cue. So the purpose of this was, it was used as a distraction moments before the murder was to take place, before Ketan was to be pushed off the Lohagarh fort. It helped create a brief window of action. Sia sat down and then Chetan knew it was time to push Ketan from the back. It was designed to indicate that final moment when this entire plan was to come to fruition. Well, let's go across to Sujata now for more on all these developments. And Sujata, the police really, building up the case against both the accused, Sia and Chetan, and all these details are now coming out.
4: Well, certainly, and some minutes from now, both the accused in the Ketan Agarwal murder case, who are Sia and Chetan, they will be taken out and presented in the Wadgaon Marwal Court. We are present here right outside the police station where in the lockup they have been kept. Now, as far as the entire case is concerned, today is an important day because the 7-day police custody ends, and the police will be today presenting all the evidence that they have collected, right from the data to the electronic evidences to the telephonic conversations, the deleted chats, as well as the DVR of the CCTVs. They are going to be of prime importance. Now, you will see that shortly from now, both of them will be presented in the court where Sia brother Sahil, and from Ketan Agarwal's end, his elder father has come there for the entire case to be heard, and it is